बरे मगाचे न या 58व्या गायन स्पर्धेच्या आईच्या एपिसोडासो आणि एक विभाग असा 15 वर्षा वयल्या स्त्रियांचो दोड्या गायनाचो विभाग आणि या विभागांत विंसून आयली स्पर्धिका यापुरी आसात. सिल्विनिया अमिता राज फेर्नांडीस आणि स्विनी डिसिल्वा उद्यावरतावणो, फेडोरा सांतोस आणि शर्लिन डिसोजा जप्पुतावणो, आल्मा मस्करिनस आणि प्रीती कामत बिजेतावणो आणि संजना डिसोजा आणि लिप्सी जेकब नजरेत मर्याश्रम तलपाडितावणो. आणि आता आम्ही सुमेस्तानी या चारी जणांचे प्रदर्शन पळोवचे.

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमचं सुमेस्तांक मोग असं स्वागत म्हणता.
1: सुमेस्तांक मुझे प्रणाम मुझे नमस्कार आईच्या कोंकणी दाईज या अपुर्बाच्या कार्यक्रमाक. बरे मगाचनो, या 58व्या गायन स्पर्धेच्या आईच्या एपिसोडाचो आणि एक विभाग असा 15 वर्षा वयल्या स्त्रियांचो दोड्या गायनाचो विभाग. आणि या विभागांत विंचून आयिल्ले स्पर्धिका यापुरी आसात. सिल्विनिया अमिता राज फेर्नांडीस आणि स्विनी डिसिल्वा उद्यावरतावनो, फेडोरा सांतोस आणि शर्लिन डिसोजा जेप्पुतावनो, आल्मा मस्करिनस आणि प्रीती कामत बिजेतावनो, आणि संजना डिसोजा आणि लिप्सी जेकब नजरेत मर्याश्रम तलपाडितावनो. आणि आता आम्ही सोमेस्तानी या 4 जणांचे प्रदर्शन पळोवचे.

ताळू उमाळू शिदप्रसाद यस ऑगस्टच्या 11 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 एफ एम आर आमचे संगे हजर असा मनीस जीबून लॉयड पिंटो मोडंका बुंटवळ अध्यक्ष बुंटवळ कॅथोलिक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि वकील त्याचे संगी उलवून फोन करा 6364204949 संख्या ऐकून विसरू नका ताळू उमाळू शिदप्रसाद तुमच्या रेडिओ सारंग 107.8

ताळो उमाळो शिदा प्रसार यस ऑगस्टच्या 11 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगे आजरासा मनेस्त जीवन लॉयड पिंटो मोडंका बुंटवळ अध्यक्ष बुंटवळ कॅथोलिक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि वकील त्याचे संगे उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकून विसरू नका ताळो उमाळो शिदा प्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM

0: रेडियो सारंग 107.8 FM
1: ताळो उमाळो शिद प्रसार यस ऑगस्टच्या 11 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FM आर आमचे संगे हजर असा मनेस्त जीवन लॉयड पिंटो मोडंका बुंटवळ अध्यक्ष बुंटवळ कॅथोलिक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि वकील त्याचे संगे उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकून विसरू नका ताळो उमाळो शिद प्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM आर

ताळो उमाळो शिध प्रसार यस ऑगस्टच्या इकरा तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगी हजर असा मनेस्त जीवन लॉयड पिंटो मोडंका बुंटवळ अध्यक्ष बुंटवळ कॅथोलिक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि वकील ताचे संगी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिध प्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM